संवाद पुरख अपरंपर करता जी, तुद जेवड़ अवर न कोई, तू जुग जुग एको, सदा सदा तू एको जी, तू निचल कर

मन वसिया वाजी शब्द कनेरी कहे नानक सच्चे साहिब क्या नाही घर तेरे। साचा नाम मेरा आधारू साच नाम आधार मेरा जिन भुखा सब गवाइया कर सांत सुख मन आए वसिया जिन इच्छा सब पुजाइया सदा कुर्बान कीता गुरु विटाओ जिस दिया ए वडियाइया कह नानक सुनो संतो शब्द धरो प्यारू साचा नाम मेरा आधारू वाजे पंच शब्द तित घर सुभागै घर सुभागै शब्द वाजे कला जित कर धारिया पंच दो